यो हो संगीत लहर, सदाबहार हिंदी गीत संगीत को नॉनस्टॉप म्यूजिकल ब्रेक, संगीत लहर।